पोख्याङ वा सुखिम खामगु वा गवर्नर तुतु ओम प्रकाश माथुर रे सुखिम सिगांग वा कापसो वा तेन हाकम मायाम्बक चुगुआंग वा सुखिम बा नामची थुम रेन अल्पाइन सिमिखिम रे नियेन रेन यांगनीम समदांग थिम्बी ओजम चुगुआंग वा नामची थुम रेन एस डी एम नाम थंग हेमो खासम वा व थिम्बी ठीक ओजम पोखियांग वा सुखिम बा गवर्नर रे केजिंग थुम कम्मा रेन सुमयन रेन सुयम लातुंग वा मंगन थुम हेपमो नियन रेन यामदुम वा हुमुनेत उसेन दंग पोखियंग वा तुकमा सकमा नु लात लात वा मानु खासम वा यांबी समदंग आलो यकपंगवा बा इंघंग खेपसुम तेमिन लाजे बा मा तुमिहंग तुतु नरेंद्र मोदी रे हेंचिंग ngagip ang thik wencho ha yukfo yambok pi masi den yambok chugwang wa temen ba sajum lung lumihang tutu Sivirat Singh Chaudhary re tho takfa ba chum lung thik ojam choguang wa temen laje ba layuk pa manuding Madrapati Murmu re layuk panikos lamdan tak mayambok choguang wa rastrapati bhavan kusang dilli hemu yan kom ba lumihang le kuvho hemu khet bachao abhiyan len kuhek singh pokhiang wa temen laje vaheko layuk patutu CP Radhakrishnan re andhra pradesh pa gutar थुम हेमुबा ना निथमसा हानु ताजिंग चोक मयांबक चोगुंग वा सजुमलुंग लुमिहंग तुतु नितिन गतकारी रे माराम नो बा चोक मादिन लागी हेंचिंग ली सी किलोमीटर यान याकपंगवा बा माराम केबोंग बा पोखे अंग वा आसम खामगु हेमु तेमिन लाजे बा मा तुमिहंग तुतु नरेंद्र मोदी रे ngaa si laje kom mayambok chogu ang wa. Alo khara agep sum laabache nu si chan yaktung thimbe. Alo sammep ma anjana subbaare kuikla o titang wa rangit palam samegen samlo khep sumang ni wa tamsum.